सच्चे तेरे करने सर्व विचार, सच्चा तेरा मन सच्चा दीवान, सच्चा तेरा हुक्म सच्चा फरमान, सच्चा तेरा करम सच्चा निशान, सच्चा तुदा खेला करोड़ सच्चे सवतान, सच्चे सब जोर सच्ची तेरी सिफत सच्ची साला, सच्ची तेरी कुदरत सच्चे पातशाह, नानक सच ध्यान सच जो मर जमे सुख।